अब जग सहज सहज उपाय तीन भवन एक ज्योति गुरमुख वस्त प्राप्त होवे चुन लै माणक मोती समझै सूझै पढ़ पढ़ बूझै अंत निरंतर साचा गुरमुख देखै सच संभाले बिन साचे जग काचा तद्दै धर्म तरे तरमा पुर गुणकारी मन तीरा तद्दै धूल पड़ै मुख मस्तक कंच